0: movement, stronger connectivity, and additional freight capacity. In a social media post, Mr. Modi highlighted that the five railway projects worth over 10,000 crore rupees will foster better rail connectivity in South India and also benefit lakhs of people. The Prime Minister also said that the cabinet decision pertaining to three multi-tracking projects worth over 10,500 crore will add additional railway network and improve connectivity across Chhattisgarh, Jharkhand, Madhya Pradesh, Odisha and West Bengal. He added that it will also encourage tourism, especially heritage and wildlife-related tourism, and lower logistics costs. Union Minister of Commerce and Industry Piyush Goyal has called on BRICS countries to work together to expand opportunities for women entrepreneurs and women-led enterprises in international trade. The minister also stressed the need for easier access to credit, markets and predictable rules of businesses to leverage growth and opportunities for women-led enterprises. He was addressing the BRICS WBA Women-Led Development Conference in New Delhi. Mr. Goyal said India is focused on empowering women financially, socially and through education, skills and an improved quality of life with the objective of making women drivers of the country's growth. India has intensified its humanitarian assistance to Nepal in the wake of the devastating flash floods, delivering over 130 tons of relief material and deploying 54 expert personnel to support search, rescue and forensic operations. The Indian Embassy in Nepal said yesterday that an 8 Indian Air Force aircraft carrying 35 tons of relief and rescue supplies landed in Kathmandu, marking the latest shipment in a continuous aid effort launched on August 26, 2026. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचं सेवा संकल्प अभियान. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा समाजाच्या 80% मागण्या पूर्ण, चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारचं आवाहन. आणि यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाच्या वतीनं येत्या 17 तारखेपासून 1 महिनाभराचं सेवा संकल्प अभियान सुरू होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी 2001 गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ सुरू केला होता. गेल्या 25 वर्षात जनसेवेकडून राष्ट्रसेवेकडे या मंत्राचा आधार घेत पंतप्रधान मोदींनी आपली सेवा यात्रा अविरतपणे सुरू ठेवली आहे. मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं 20,700 कोटी रुपये खर्चाच्या 8 रेल्वे प्रकल्पांना काल मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. अधिक वर्दळीच्या 7 रेल्वे मार्गांच्या चौपदरीकरणाला काल मंजुरी देण्यात आली असून यात दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई, चेन्नई कोलकाता आणि कोलकाता दिल्ली सुवर्ण चतुष्कोन रेल्वे मार्गाचा समावेश आहे. एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलत होते. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात मोठं परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञानातील क्षमता प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतरित करणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. डेल्टा ऍक्टबाबतही त्यांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्रिटनच्या संसदेत कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप आणि स्टेटमन्सशिप अवॉर्ड या दोन विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध योजनांकरता त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांनाही शपथ दिली. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. 9व्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा प्रारंभ केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं काल उत्तर प्रदेशातील वाराणसी इथून केला. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यंदाच्या

0: अन्नदा माता आणि किशोरवयीन मुली यांच्या पोषण आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. पालघरमध्ये सुदृढ बालकांना पोषण अभियानाचे सदिच्छा दूध बनवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय पोषण मास 2025 अंतर्गत प्रभावी कामगिरी करत हिंगोली जिल्ह्यानं राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. राज्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गळीत हंगाम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गळीत हंगामाच्या या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं. अमरावती अग्निकांड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले आहेत. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु विशेष काळजी कक्षात 24 ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी पूर्ण होऊन उच्चस्तरीय चौकशी अहवाल आला आहे. अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक, अमरावतीच्या स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी आणि वीज तंत्री यांच्या निलंबनाचे आदेश शासनानं दिले आहेत. एओव्ही इंटरनॅशनल आणि शिलार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका अत्यंत लवचिक असून आतापर्यंत मराठा समाजाच्या तब्बल 80% मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मागण्यांबाबतचा ताठरपणा सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. राज्यातली संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि सणासुदीच्या काळात मुंबईत आंदोलन करू नये असंही महाजन म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये काल बैठक झाली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दूरदृश्य संवाद पद्धतीनं यात सहभागी झाले होते. आजपासून मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात जात प्रमाणपत्राच्या वाटपात 0 प्रलंबित्व ठेवण्यासाठी प्रशासनानं 8 जिल्ह्यात शिबिरं आयोजित केली आहेत. एकही प्राप्त अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. सिंधुदुर्गमधल्या दोडामार्गच्या तिलारी जंगलात दुर्मिळ वनमानव अर्थात स्लेंडर लॉरिसचं दर्शन झालं आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिलारी खोऱ्यातली जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या तिलारी खोऱ्यामध्ये निसर्ग अभ्यासक नाईट ट्रेलसाठी गेले असताना त्यांना वनमानवाच्या जोडीचं दर्शन झालं. या अनपेक्षित दर्शनानं निसर्गप्रेमींना अत्यंत सुखद धक्का बसला. स्लेंडर लॉरिस अर्थात वनमानव हा मुख्यत्वे दक्षिण भारत आणि श्रीलंकेतल्या घनदाट जंगलात आढळणारा एक अत्यंत दुर्मिळ आणि लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे. मराठीत किंवा स्थानिक भाषेत त्याला वनमानव किंवा लाजवंती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. दोडामार्ग तालुक्यात केरपासून मांगेली ते गोव्याच्या सीमेवरच्या विर्डीपर्यंत यांची नोंद आढळते. पण 7व्या अधिसूचनेत नेमका हाच भाग इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट केलेला नाही. याच भागात आढळणाऱ्या पट्टेरी वाघ, किंग कोब्रा, ब्लॅक पॅन्थर, हत्ती, वनमानव अशा दुर्मिळ प्राण्यांची नोंद शेड्यूल 1 मध्ये आहे. या प्राण्यांचा प्रजनन अधिवास या भागात आढळतो, त्यामुळे हा भाग इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट करावा अशी मागणी निसर्ग अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमींनी केली आहे. तिलारीला महाराष्ट्राचं अमेझॉन समजलं जातं, त्यामुळे इथं आढळणाऱ्या अशा शेड्यूल 1 मधल्या प्राण्यांचं संरक्षण करायचं असेल तर या भागाचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश करण्याची गरज वनमानवाच्या दर्शनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची वैशिष्ट्ये आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राजकपूर जीवन गौरव पुरस्कार आणि डॉ राणी मुखर्जी यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सलीम खान यांच्या वतीनं अभिनेत्री हेलन यांनी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारला. डीजे संस्कृती संपूया, पारंपरिक संस्कृती जपूया या उपक्रमाअंतर्गत सांगलीतील मारुती चौक इथं काल पारंपरिक वाद्यांचं पूजन आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आलं. ढोल, ताशा, हलगी, संबळ, बँजो, पारंपरिक वाद्य, लेझिम अशा विविध वाद्यांचा पूजन तसंच सादरीकरण करण्यात आलं. राज्याच्या विविध भागात

बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत आहे. बळीराजाला शेतीकामात मदत करणाऱ्या सरजा राजाची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना गुडाचा घास भरवला जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजित होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं काल ही माहिती देण्यात आली. गट क सेवेमध्ये लिपिक टंकलेखक ग्राम महसूल अधिकारी कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर 12 लाख अर्ज दाखल झाले आहेत. राज्याच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचं सेवा संकल्प अभियान. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा समाजाच्या 80% मागण्या पूर्ण चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारचं आवाहन. आणि यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिकहो, सुप्रभात। 100.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 10 वाजतायत, सुरू करूया आपला कार्यक्रम मनस्पर्शी। आणि शब्दसुरांच्या या प्रवासात तुमच्यासोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

रसिका हो, मागच्या वेळी आपण जेव्हा मनस्पर्शीमध्ये भेटलो होतो ना, तेव्हा तुम्हाला आठवत असेल आपण श्रावण महिन्याबद्दल बोललो होतो. आणि मग श्रावणाबद्दल बोलत असताना सुरुवात आपण ह्या सृष्टीचं सगळं सौंदर्य, सृष्टीमध्ये होणारे बदल इथंपासून सुरू केलं. आणि मग काय वेगवेगळे सण उत्सव, त्यानिमित्ताने होणारी खवय्येगिरी, आणि ह्या गप्पा अशाच पुढे जात जात जात आपण अर्थातच या आपल्या श्रावणाचा जो ऊन पावसाचा खेळ असतो, श्रावणमासी हर्षमानसी, तिथंपर्यंत आलोच होतो. आणि ह्या एकूणच वातावरणाबद्दल बरंच काही बोललो होतो. पण आजच्या जो आपल्या गप्पांचा विषय आहे तो सुद्धा खरं तर श्रावणाशीच जोडलेला आहे, पण हा बाहेरचा, म्हणजे फक्त श्रावण महिन्यात येणारा ऊन पावसाचा जो खेळ असतो तेवढ्यापुरता, त्या काळापुरता मर्यादित असा माझ्या आजच्या गप्पांचा विषय नाही आहे. समजा मी तुम्हाला असं म्हटलं की ऊन पावसाचा खेळ तुम्ही, मी, आपण सगळेजण सातत्याने अनुभवत असतो, म्हणजे मग ऋतू कोणताही असू देत, बाहेर पाऊस असू देत किंवा ऊन असू देत, परंतु ऊन पावसाचा खेळ काहीशा वेगळ्या स्वरूपात तुमच्या माझ्या आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. असं जर मी म्हटलं तर नेमकं मी हे कोणत्या दृष्टिकोनातून म्हणते याबद्दल थोडासा संभ्रम पडला आहे का? कारण आजच्या आपल्या गप्पांचा विषय हाच ऊन पाऊस आहे, हाच ऊन पावसाचा खेळ आहे जो आपण सातत्याने अनुभवत असतो. एका अर्थाने असं म्हणूया की तुमच्या माझ्या मनातला हा श्रावण कायमच आपल्यासोबत असतो. आता हा श्रावण नेमका कोणता आणि त्या श्रावणाचा, म्हणजे आपल्या ह्या 24 तास 12 महिने आपल्या सतत आसपास असणाऱ्या ह्या श्रावणाच्या ऊन पावसाचा आपल्या जगण्यावर काय परिणाम होत असतो याबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत मनस्पर्शीमध्ये. हाही एक वेगळा श्रावण आपण आज अनुभवणार आहोत मनस्पर्शीमध्ये.

0: great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: तर मंडळी, मी असं म्हटलं होतं की बाहेर श्रावण महिन्यात ऊन आणि पावसाचा खेळ सुरू असतो, परंतु तुमच्या आणि माझ्या जगण्याचा मात्र तो अविभाज्य भाग असतो. कोणता? तर श्रावण महिन्यात पडणारा बाहेरचा ऊन पावसाचा खेळ नाही, आपल्या मनातल्या श्रावणाचा. तुमच्यापैकी काही जणांनी प्रयत्न केला पण माझ्या मनातलं उत्तर नाही देता आलं. तर मी अशा अर्थी म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या मनात सुख आणि दुःख, या सुखदुःखाचा जो पाठशिवणीचा खेळ सुरू असतो, तोसुद्धा बाहेरच्या श्रावण महिन्यातल्या ऊन पावसाच्या खेळासारखाच असतो ना. आणि हा जो सुखदुःखाचा पाठशिवणीचा, किंवा आपण असं म्हणू भावनेचा हा जो श्रावण आहे, तो श्रावण सातत्याने आपल्या मनात बरसतच असतो. तिथे मग कॅलेंडरची पानं उलटण्याची गरज आपल्याला पडत नाही. हा कोणता ऋतू आहे याचा विचारही करायची गरज पडत नाही, कारण हा भावनेचा श्रावण सातत्याने तुमच्या आणि माझ्या मनाला घेरून उरलेला असतो. आता तुम्ही म्हणाल की ह्याबद्दल आपण एक साधारण अगदी संत ज्ञानेश्वरांपासून किंवा वारकरी संप्रदायातल्या कुठल्याही संतांचे अभंग जर आपण पाहिले, तर हे अभंग आपल्याला ह्या आपल्या मनाच्या खेळाबद्दल सतत मार्गदर्शन करत असतात की आपलं मन कसं चंचल असतं. आणि मग तिथून पुढे अनेक कविता, बहिणाबाईंच्या कवितेबद्दल आपण अनेकदा बोललेलो आहोत की हो, हे खरं आहे, आपलं मन सतत चंचल असतं आणि त्याचा हा जो ऊन पावसाचा सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ आहे तो सतत सुरू असतो, आणि त्याच्यातून आपण बाहेर कसं पडायला हवं इत्यादी इत्यादी. म्हणजे ज्ञानेश्वरीला आठवत मी म्हणते, स्थित प्रज्ञाची लक्षणे. सा खूप भारी भक्कम पण तरीही आपल्या प्रत्येकाच्या सवयीचा, सोयीचा आणि माहितीचा झालेला हा शब्द आहे, फक्त ओळखीचा झालेला नाही आहे. हो, मी अगदी जाणीवपूर्वक हे शब्द वापरले की आपल्या तो सवयीचा, सवयीचा म्हणजे कानांना सवयीचा झाला आहे ना. आपण अनेकदा स्थितप्रज्ञाची लक्षणं आठवतही असतो ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली आहे त्यांनी, आणि आपल्याला माहितीही असतं की कसं अलिप्त, तटस्थ आणि बरेचदा गल्लत अशी होते की आपल्याला वाटतं की आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, म्हणजे आपल्या बुद्धीला, आपल्या विचारांना माहिती आहे. मी तुम्हाला समजावू शकते की स्थितप्रज्ञा हा शब्द म्हणजे काय, पण ते बुद्धीच्या पातळीवर माहीत असणं आणि आपल्या मनाची अवस्था म्हणून स्वतः त्याचा अनुभव घेणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. बरेचदा काय होतं माहिती आहे, आपण विचारांच्या चर्चेच्या पातळीवर ह्या गोष्टी खूप छान समजून घेतो, परंतु खरोखर मनाने त्या अनुभवणं इथंपर्यंत जातच नाही. आणि म्हणून मी असं म्हटलं की हा जो ऊन पावसाचा खेळ आहे तो वर्षाचे बाराही महिने सतत आपल्यासोबत असतोच असतो. याचं कारण तो अनुभवणं आणि फक्त विचारांच्या पातळीवर तो समजणं, यामध्ये ह्या मनाची थोडीशी गल्ल

होते. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला माझ्यासोबत शेअर करायचं आहे हे मला कळतं आहे, कारण फोन वाजतोय. एक छानसं गाणं ऐकूया, तोपर्यंत मी तुमच्याशी फोनवर गप्पा मारते.

0: great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses, and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मंडळी मनस्पर्शीमध्ये आज आपण मनातला श्रावण किंवा भावनेचा श्रावण कसा असतो तो तसा असल्यामुळे आपलं जगणं जे आहे ते कसं वेगवेगळ्या दिशेने वाटेने पुढे जातं किंवा थांबतं या सगळ्याबद्दल गप्पा मारतोय. आणि तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुमचं म्हणणं असं की गौरी, आपण प्रत्येक जण सुखाच्याच शोधात असतो, नाही का? सुख प्रत्येकाला हवं असतं. अगदी बरोबर आहे, मी कुठे अमान्य करते. पण मंडळी, तुम्हाला असं नाही वाटत का हो की सातत्याने ह्या सुखाच्या मागे धावण्यात किंवा सुखाची आनंदाची वाट बघत बसण्यातच आपल्या वर्तमानाचा जास्तीत जास्त वेळ वाया जातो? म्हणजे बघा ना, आपण स्वतःला कधी हा प्रश्न विचारत नाही, पण विचारून बघा की

तर मी सुखात असते, नाहीतर मी दुःखात असते. पण मी सुखातही नाही, मी दुःखातही नाही, किंवा ह्या दोन्ही भावनांच्या पल्याड अशी मी केव्हा असते? मी बरेचदा हा प्रश्न स्वतःला विचारते आणि मला शब्दात ती जी स्टेज किंवा ती जी मानसिक अवस्था जी आपल्याला शोधायची आहे की सुख आणि दुःख ह्याच्या पलीकडचं काहीतरी, ती नेमकी शब्दात पकडणं जमत नाही की मुळात असं असतं का. कारण बरेचदा जेव्हा असा प्रश्न आपण स्वतःला विचारतो, तसं आत्ता फोनवर तुम्ही मंडळी जसं म्हणालात की आपण प्रत्येकजण सुखाच्या शोधात असतो, किंबहुना मागे कधीतरी आपण रेनबो वाहिनीवर जेव्हा आपण मनाच्या गुजगोष्टींबद्दल बोलायचो ना, तेव्हा कधीतरी हा एकदा मुद्दा आला होता संत नामदेवांच्या एका अभंगाच्या अनुषंगाने की जेव्हा आपण सुखात असतो ना तेव्हासुद्धा आपण ते सुख पूर्णपणे अनुभवतच नाही. कारण का आहे ना आपल्याकडे म्हण, सुखाला कुणाची नजर ना लागो. म्हणजे आत्ता आहेस ना सुखात तू, अरे वेड्या मना, मग तेव्हासुद्धा 100% कुठे तो आनंद घेतोय. त्या आनंदात असतानासुद्धा ही एक कुणकुण किंवा एक भीती किंवा अशी हुरहुर रुखरुख काय हवं ते म्हणूया आपण त्याला, ती असतेच ना की आत्ता छान चाललंय सगळं, आत्ता मी एकदम खुश आहे, पण याच्यात काही बिघडणार नाही ना, हे या सगळ्यात काही कुठला मिठाचा खडा पडणार नाही ना, हे विचार सोडून आपण पूर्णपणे ती सुखावस्था अनुभवतोय असं होतं का मंडळी? असं नाही होत. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. सगळे तेच म्हणतायत पण तरी आपल्या मनातलं श्रावण काही बरसायचं थांबत नाही, मध्येच आनंदातच असतो. मग आनंदात असता असता मध्येच काहीतरी कुणकुणलं अशी भीतीची म्हणा किंवा दुःखाची, आणि मग आपण पुन्हा घाबरून जातो की अरे बापरे आता माझ्या या सुखाला नजर नको लागायला. म्हणजेच काय तर ज्या सुखाच्या मागे आपण इतके वेड्यासारखे धावतोय, त्याची वाट पाहतोय, ते आल्यावरसुद्धा 100% काही त्याचा अनुभव घेणं किंवा तो आनंद घेणं हे आपल्याला जमतच नाही आहे. याचं कारण कधीही न पाहिलेल्या न ऐकलेल्या कुठल्या तरी अनामिक गोष्टीला आपण सतत घाबरत असतो, आणि म्हणून मग कुठल्याही एका भावनेवर स्थिर न राहता ह्या मनाचा हा सुखदुःखाच्या ऊन पावसाचा खेळ सतत सुरू असतो. म्हणजे असं आपलं आत्ता तरी आपल्या ज्या काही गप्पा झाल्या त्या गप्पांच्या पर्यंत या निष्कर्षापर्यंत ह्या गप्पा आपल्याला नेत आहेत. आणखी पुढे बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण पुन्हा एक छानसं गाणं ऐकूया, माझे मन तुझे झाले.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: तर मंडळी, गाणं ऐकायच्या आधी असं आपलं बोलणं झालं होतं की आपण सातत्याने सुखाचा शोध घेत असतो किंवा त्याची म्हणजे काहीतरी छान आनंदी आपल्या आयुष्यात यावं याची वाट पाहत असतो. आणि ॲक्च्युली जेव्हा तो क्षण आपण आपल्या समोर येतं किंवा आपल्याला अनुभवायला मिळतं तेव्हासुद्धा आपण 100% ते सुख अनुभवूच शकत नाही, कारण पुन्हा आत्ता ही जी अवस्था आहे ती बदलणार तर नाही ना. पुन्हा सुखाचे दिवस जाऊन दुःख तर माझ्या वाट्याला येणार नाही ना, ही भीती आपल्या मनात असते. आणि ही भीती का मनात असते तर त्याचं एकच कारण की खरं बघायला गेलं ना तर आपण सगळेजणं खरंच खूप शहाणी मुलं आहोत, शहाणी माणसं आहोत. आणि म्हणूनच आपल्याला ठाऊक आहे की मुळात ह्या सतत बदलणाऱ्या जगात मुळी हा बदल ही एकच गोष्ट शाश्वत आहे. कुठलीच अवस्था सातत्याने सतत तशीच राहणारच नाही आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपल्या आसपासचं कोणीतरी दुःखात असतं तेव्हा आपण त्याला धीर देताना काय म्हणतो की अरे थोडा धीर धर, हेही दिवस जातील.

मग हेही दिवस जातील, हे जसं दुःखाच्या दिवसांसाठी आहे तसंच सुखाच्या दिवसांसाठीही आहे हे खरं तर आपल्या मनाला ठाऊक असतं. पण ठाऊक असलं तरीसुद्धा आपण ते मान्य करत नाही, आपण ते पचवत नाही, आणि म्हणूनच आपण आनंदात जेव्हा असतो ना त्यावेळेलासुद्धा आपलं मन सतत की हे संपणार नाही ना, कारण हे हवंसं आहे ना. आपण ना आपल्या मनाचा हा पॅटर्नच करून टाकला आहे मंडळी. कुठलीही छोट्यात छोटी मोठ्यात मोठी गोष्ट घडली की त्यावर पटकन रिॲक्ट व्हायचं, की त्याचं आपण वर्गीकरण करून मोकळे होतो की हे मला हवंसं आहे, ते मला नकोसं आहे. जी गोष्ट घडली आहे आपल्या बाबतीत त्याकडे आपण काहीशा अंतरावरून तटस्थपणेमुळे बघतच नाही. पटकन म्हणजे आपल्यालाही कळत नाही की एका क्षणात, अगदी साधं उदाहरण घेऊया की आपण कुठेतरी आपल्या कामाला चाललो आहे आणि आपल्यासमोरून खूप दिवसांनी महिन्यांनी ज्या आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण पाहिलेलं नाही आहे अशी कुणीतरी व्यक्ती अचानक समोर आली, तर ताबडतोब एक मोठी स्माईल आपल्याही नकळत आपल्या चेहऱ्यावर येते. म्हणजे काय की हे आपल्याला हवंच आहे. आणि आता ह्याचंच उलट करूया इमॅजिन. म्हणजे असं की आपण खूप घाईत कुठेतरी चाललो आहे, महत्त्वाच्या कामासाठी चाललो आहे, आणि अतिशय बोर करणारी असं कोणीतरी समोर न आलं आहे. लगेच ताबडतोब आपल्याला कळतही नाही प्रतिक्षिप्त क्रिया, लगेच चेहरा बदलतो आपला. म्हणजेच काय की हे मला नकोच आहे. म्हटलं ना, कुठल्याही गोष्टीकडे आपण तटस्थपणे मुळी पाहायचा अवसरच स्वतःला देत नाही. ताबडतोब छोट्यात छोटं मोठ्यात मोठं हे मला हवंसं आहे, हे मला नकोसं आहे, हा आपण आपल्या मनाचा पॅटर्न बनवून टाकला आहे. आणि म्हणूनच मग आपल्या मनात बरसणाऱ्या ह्या सुखाच्या किंवा दुःखाच्या ज्या धारा आहेत ना, त्यावर आपला कंट्रोलच राहिलेला नाही आहे. प्रश्न, प्रॉब्लेम्स जे आहेत त्या सगळ्याची सुरुवात इथून आहे. आणि जेव्हा इथंपर्यंत आपण पोहोचतो तेव्हा मला गौतम बुद्धांची एक गोष्ट आठवते. एक छानसं गाणं ऐकूया, त्यानंतर मी तुम्हाला ती गोष्ट सांगते. आत्ता आपण जो मुद्दा बोललो ना, सुखही मला भिवतं घाबरवतं, तसंच ह्या गाण्यातही म्हटलं आहे, सुख मला भिवविते सांगू कसे तुला.

0: great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: आणि आता मंडळी, मी तुम्हाला भगवान बुद्धांच्या जीवन काळातली एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे आतापर्यंत मनस्पर्शीमध्ये आपण जी काही चर्चा केली ना, त्या चर्चेशी जोडलेली अशी ही घटना आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कुठलीही एखादी व्यक्ती काहीतरी चांगलं करत असते तर त्या चांगल्या कामाचा उदो नंतर होतो, परंतु ती व्यक्ती हयात असताना जेव्हा ती ते काम करत असते तेव्हा काही सगळ्याच बाजूनी तिचं कौतुक केलं जात नाही, तर तिला नावं ठेवणारी माणसंही अधिक असतात, त्रास देणारी माणसंही अधिक असतात. तसंच गौतम बुद्धांच्या बाबतीत सुद्धा झालेलं होतं. एकदा होतं असं की भगवान एके ठिकाणी प्रवचन देत असतात, त्यांचे शिष्य असतात, तर तेव्हा काही मंडळी जी त्यांच्या विरोधात असतात ती तिथे येतात आणि त्यांना खूप वाईट साईड बोलायला लागतात, त्यांचे

खूप अपमान करतात, अगदी निर्भत्सना करतात. बराच वेळ हे सगळं सुरू असतं, त्यांचे शिष्य जे असतात ते अस्वस्थ होतात, कारण आपल्या गुरुबद्दल कोणीतरी इतकं वाईट साईट बोलताय ते त्यांना सहन होत नाही. परंतु भगवान बुद्ध मात्र शांत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते जे स्मित हास्य आहे ते जराही बदलत नाही. झालं, ही माणसं बोल बोल बोलतात, शेवटी निघून जातात, कारण कसं आहे, समोरून काही उत्तर प्रतिक्रिया आलीच नाही तर किती वेळ एकच माणूस बडबडत बसणार. ते निघून जातात की ह्या माणसावर काही परिणाम होतच नाही आहे, जाऊ देत. ते निघून गेल्यानंतर काय होतं की त्यांच्यातला एक शिष्य असतो, त्याला राहवत नाही, तो खूप चिडलेला असतो की का सहन केलं, का बरं ऐकून घेतलं ह्यांनी. आपलं असं होतं ना आपल्या बाबतीत, काही काही ठिकाणी आपल्याला उलट उत्तर देता येत नाही म्हणून आपण नाईलाजाने गप्प बसतो, पण नंतरचे 2 दिवस मी का ऐकून घेतलं, मी का ऐकून घेतलं हे होतं ना. तर त्या शिष्याचं तसं होतं. आणि मग तो जातो भगवान बुद्धांकडे आणि म्हणतो की गुरुजी का ऐकून घेतलं तुम्ही, मला काही कळलंच नाही, म्हणजे हे इतकं वाईट साईड तुम्हाला बोलत होते आणि तरीही तुम्ही शांतच होतात. त्यावर ते त्याला एक प्रश्न विचारतात, की म्हणतात की मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, परंतु आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, की समज तुझ्या घरी काही माणसं आली आणि ते तुझ्यासाठी एक महागडी भेटवस्तू घेऊन आले, आणि तुझ्या तत्वात काही इतकी महाग वस्तू घेणं पसरत नाही, म्हणून तू म्हणालास की नाही मला ही भेटवस्तू नको आहे, मी घेणार नाही. मग काय होईल त्या भेटवस्तूचं? तर तो म्हणाला की म्हणजे अगदी स्वाभाविक उत्तर आहे ना, की काय आता त्यांनी माझ्यासाठी आणलं आहे हे बरोबर आहे, पण मी जर ते नाही घेतलं ते त्यांचं त्यांचं बरोबर घेऊन जातील परत, दुसरं काय. तर त्यावर भगवान बुद्ध तेच म्हणतात, मग मीही तेच केलं नाही का? ती मंडळी माझ्यासाठी भरपूर शिव्याशाप घेऊन आलेली होती, परंतु मी त्या घेतल्याच नाहीत, त्यामुळे त्यांचं त्यांना ते परत घेऊन जावं लागलं. इतकं सोपं आहे. जेव्हा आपण ही गोष्ट ऐकतो, पहिल्यांदा जेव्हा मी ऐकली तेव्हा चेहऱ्यावर एक मोठं स्माईल आलं की अरेच्च्या होच की इतकं सोपं आहे. खरं तर सगळं सोपंच असतं मंडळी, पण काय करणार, आपलं हे वेडं मन आहे ना, त्याला ते कळत नाही की वळत नाही, आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करत राहतो. पण ठीक आहे, म्हणूनच ह्या अशा गप्पा, हे असे विषय आणि ह्या अशा छान छान गोष्टी अधूनमधून ऐकायच्या असतात, जेणेकरून आपल्या ह्या वेड्या मनाला शहाणं कसं व्हायचं ह्या दृष्टीने थोडंसं पुढे ढकलता येतं, नाही का?

आणि रसिको, आता वेळ झाली आहे मनस्पर्शीच्या सांगतेची, पण आजच्या आपल्या गप्पा मात्र खूप महत्त्वाच्या होत्या असं तुम्हीच मंडळींनी मला सांगितलं. मुद्दा हाच आहे की सगळ्या गोष्टी आपल्या मनाला ठाऊक असतात, फक्त एवढंच की रोजच्या रहाटगाडग्यात पुढे पुढे धावत असताना ना महत्त्वाचं काय आहे किंवा कुठल्या गोष्टीवर आपल्याला स्वतःसाठी आणि स्वतःवर काम करायचं आहे, ह्या गोष्टींची सतत मनाला आपल्या अशी जाणीव करून देत राहायला लागते. आणि आत्ता आपण गौतम बुद्धांची जी गोष्ट ऐकली, तर अशा गोष्टींमधूनच ती जाणीव आपल्या मनाला पुन्हा पुन्हा करून दिली जाते. तेव्हा आज जे काही आपल्या मनाने शिकलं आहे ते तसंच लक्षात ठेवूया आणि मनस्पर्शीची इथेच सांगता करूया. युवा तरंगमध्ये एक नवीन विषय घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत 11 वाजता.

आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा सकाळचे 11 वाजतात मंडळी, तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम युवा तरंग. आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी.

0: तर मंडळी, ह्या गाण्यात म्हटलंय तसंच आपणही युवा तरंग जी सुरुवात जी आहे ती काहीतरी महत्त्वाच्या विषयावर बोलूनच करणार होतो. खरं तर माझ्या मनात एक शब्द आला होता की गंभीर होऊन, पण मग असं वाटलं की नाही, हा शब्द चुकीचा आहे. मला असं म्हणायचं आहे की आपण एका महत्त्वाच्या विषयावर आज गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत, जेणेकरून भविष्यात जर कधी अशी गंभीर परिस्थिती आपल्या आसपास कुठे असेल तर ती आपण टाळू शकू. त्यामुळे म्हणजे बरेचदा काय होतं की काही काही परिस्थिती अशा असतात ज्या ॲक्च्युली आपल्या आसपास जवळपास कुठेतरी उद्भवल्याशिवाय त्याबद्दल बोलावं, त्याबद्दल विचार करावा असं आपल्या मनात येत नाही. बातम्या आपण वाचतो, वाचून त्यावर काहीतरी जुजबी चर्चा करतो आणि सोडून देतो. तुमच्या लक्षात आलं असेल मी नेमकं कोणत्या विषयाबद्दल बोलते आहे ते. आज 10 सप्टेंबर आहे आणि हा दिवस जो आहे तो जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून आपण या दिवसाचं महत्त्व अधोरेखित करतो आहे. कारण असं आहे की आपल्या आसपास आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललं आहे. ते वाढत असताना बहुतेकदा तरुणाईमध्ये ते प्रमाण आपल्याला दिसतं बरेचदा. बघा, असं होतं की आपण अशी काहीतरी बातमी वाचतो आणि ती वाचल्यानंतर असं वाटतं की अरे बापरे, ह्या कारणावरून ह्या मुलाला मुलीला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं किंवा तिने उचललं. आपल्याला खंत वाटते, आश्चर्य वाटतं, पण तेवढ्यापुरती ती चर्चा होऊन आपल्यापुरता तो विषय संपून जातो. कारण ज्या व्यक्तीच्या बाबतीत ते घडलेलं असतं ती कदाचित आपल्यापासून बरीच दूर असते. मग हे असे दिवस असतात जे आपल्याला ह्या बाबतीत सजग करतात की आपण काय करू शकतो, मुळात आपण काही करू शकतो का. तर अर्थातच याचं उत्तर हो असं आहे. याचं कारण ना, मुळात एखादी व्यक्ती जेव्हा इतकं टोकाचं पाऊल उचलते ना मंडळी, तेव्हा ते एका क्षणात होत नाही. तर त्या दृष्टीने त्या मनाची वाटचाल छोट्या छोट्या गोष्टींमधून होत असते आणि थोडंसं बारकाईने आपण पाहिलं आजूबाजूला तर आपल्या लक्षात येतं की त्याची वाच्यता किंवा त्याबद्दलचे संकेत हे कळत नकळत त्या व्यक्तीकडून आजूबाजूच्या लोकांना दिले गेलेले असतात, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या कृतीतून. आणि जर ते संकेत, त्या गोष्टी तत्क्षणी आपल्याला पकडता आल्या, त्यावर काहीतरी काम करता आलं, तर कदाचित पुढचं मोठं संकट किंवा ही पुढची दुःखद घटना टळू शकते. तर ह्याबद्दल आपण नक्कीच आजच्या ह्या दिवसाच्या निमित्ताने थोडंसं बोलणार आहोत. आणि ते बोलण्यामागचं कारण हेच आहे की देव न करो, पण कधी आपल्या आजूबाजूला अशी एखादी परिस्थिती की एखादं माणूस इतकं निराशेच्या गर्तेत चाललंय की कदाचित त्याच्याकडून असं काहीतरी टोकाचं पाऊल उचललं जाऊ शकतं, ह्याची कुणकुण जरी आपल्याला लागली तर तत्क्षणी आपण त्या माणसासाठी काहीतरी काम करू शकू. मग ते काय करू शकतो किंवा त्यासाठी योग्य मदत कशी मागू शकतो, ह्या सगळ्याचा विचार जर आधीपासून केलेला असेल तर मग त्यावेळी त्या दृष्टीने आपली पावलं पुढे जातील. त्यामुळे ह्याबद्दल नक्कीच आपण आज बोलायला हवं. एक छोटीशी विश्रांती, एक छानसं गाणं आणि त्यानंतर आपण आपल्या ह्या विषयाकडे परत येऊ.
1: FM Gold, खरा सोना. Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together

तर मंडळी, युवा तरंगाची सुरुवात जी आहे ती आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस ह्या दिवसाचं महत्त्व अधोरेखित करत केलेली आहे. मुळात आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी आपण ह्या दिवसाचं महत्त्व अधोरेखित करतो. कारण मुळात आत्महत्या हा विषय असा आहे की ज्याबद्दल जर आपण मोकळेपणाने

0: कितीही मोठा प्रश्न असू देत, परंतु आत्महत्येला नेहमीच पर्याय असतो, आणि तो म्हणजे संवादाचा. जे काही आपल्या मनात चाललंय ते कुणाशी तरी बोलून, ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवून आपण आपले निम्म्याहून अधिक प्रश्न जे आहेत ते सोडवू शकतो. मग असं असताना जे इतकं सुंदर आयुष्य आपल्याला दिलेलं आहे ते असं संपवून टाकणं हा त्याचा पर्याय नाही असू शकत. तर यासाठीच मुळात आधी बरेचदा काय होतं ना की आपल्या रोजच्या धावपळीमध्ये एकमेकांबद्दलची माया प्रेम हे शब्दातून व्यक्त करणं, मी म्हटलं ना संवाद कमी होतो आहे आपला म्हणजेच काय होतं आहे, तर बरेचदा ज्या गोष्टी एकमेकांना बोलून दाखवायला हव्यात त्या आपण दाखवत नाही, आणि ज्या गोष्टी नकोत, उदाहरणार्थ क्षणिकच पण आलेला राग असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्या पटकन बोलून दाखवल्या जातात. विशेषतः आपण ज्यांना हक्काची हक्काची माणसं म्हणतो ना त्यांच्या बाबतीत तर आपलं नेहमीच असं होतं की आपल्या मनातला राग असेल संताप असेल तो मात्र आपण न विसरता बोलतो, परंतु आपल्या मनातली माया प्रेम आदर तो व्यक्त करणं कुठेतरी राहून जातं. तर अशाही स्वरूपाचा संवाद कमी होतो आहे अशी बरीच कारणं आहेत. पण ह्या सगळ्यावरचं सोल्युशन किंवा या सगळ्याच्याचा जर आपण सकारात्मकतेने विचार करायचा झाला तर एकमेकांबद्दलची माया प्रेम एकमेकांना बोलून दाखवणं, आणि त्यामुळेच तर विश्वास वाढेल ना की नाही माझ्या मनात आत्ता हे जे काही चालली आहे ही कितीही खळबळ असली तरी मी या माणसापाशी बोलू शकते. हा विश्वास जर आपण समोरच्याच्या मनात निर्माण करू शकतो, तेवढी माया करू शकलो, तर मला वाटतं हा संवाद पुढे जाईल आणि मग ह्या अशा घटना आपण टाळू शकू. तर आपण नक्कीच ह्या दृष्टीने विचार करूया, आणि जेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या आसपास अशा एखाद्या व्यक्तीला अशी मदतीची गरज आहे तेव्हा न कचरता आपण त्या तिकडे कृतीशील होऊ, एक पाऊल पुढे टाकू, ह्याबद्दल सुद्धा आपण सगळ्यांनी नक्कीच जागरूक असायला हवं.
1: विसरून जा काल काय झालंय, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुला.

तर मंडळी, आता तुमचे प्रश्न की आज काय खवय्येगिरी वगैरे आहे की नाही? तर आहे ना, खवय्येगिरी आहे. आपल्या त्या गप्पा होणारच आहेत. आणि तुम्हाला आठवत आहे का, एक दोन भेटींपूर्वीची गोष्ट असावी, मी तुम्हाला सांगितलं होतं की एका आजींचा फोन आला होता. आपण ना त्या दिवशी व्हायरल रेसिपीजबद्दल बोलत होतो आणि त्या आजी मला असं म्हणाल्या होत्या की बाळा, तू युवा तरंगमध्ये जुन्या पारंपरिक जे आपले पदार्थ आहेत त्याबद्दल सुद्धा बोलायला हवंस. आमच्यासारख्या मंडळींकडून त्याच्या रेसिपीज ऐकून त्या सांगायला हव्यात. याचं कारण तरुणाईला पण कळलं पाहिजे ना की कुठले वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे शिजवले जातात, त्याचे गुणधर्म काय, इत्यादी इत्यादी. असं बरंच खूप छान त्या आजी माझ्याशी बोलल्या होत्या. मी सांगितलं होतं मला वाटतं तुम्हाला. तर तसं सध्या आसपास एक असं पान पान बरं का आपल्या दिसतंय की जे पान पूर्वीपासून, जसं त्या आजी म्हणत होत्या तसं, आपल्या सगळ्या मैत्रिणी स्वयंपाकघरात आवर्जून ह्या विशिष्ट ऋतूमध्ये वापरायच्या, वेगवेगळे छान छान पदार्थ करायच्या. तर आत्ता जो युवा तरंगमध्ये वेळ आहे ना, त्या वेळात आपण याच हळदीच्या पानाविषयी बोलणार आहोत. म्हणजे त्याचे औषधी गुणधर्म वगैरे असं काही मी माहिती सांगणार नाही आहे तुम्हाला, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हळद ही मुळात औषधीच असते, सगळं माहिती आहे. पण हळदीचं पान वापरून किती सुंदर सुंदर पाककृती आहेत केलेल्या, अगदी पूर्वीपासून आपल्या आज्या पणज्या करतायत. आता मला त्यातल्या फार कमी माहिती आहेत, किंवा तुमचा प्रश्न नेहमी असतो हा की तू काय केलं आहेस यातलं, हा एक प्रश्न असतो ना. त्याचं उत्तर आधीच सांगते की मी फार नाही बाबा पदार्थ करून पाहिलेले, पण हळदीचं छान ताजं पान वापरून मी कोणते कोणते पदार्थ माझ्या स्वयंपाकघरात केलेत आणि ते यशस्वी झालेत ते मी तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला जर अशा काही छान जुन्या मस्त रेसिपीज ठाऊक असतील तर तुम्ही मला सांगा, मग त्यातल्या काही निवडक मी पुन्हा तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करीन. ठीक आहे. तर हळदीचं पान आणि त्या पानापासून केलेले छान छान पदार्थ किंवा ते पान वापरून, हा आपला आता पुढच्या गप्पांचा विषय आहे. तर मी वाट बघते आहे तुमच्याकडून काय छान छान रेसिपीज येत आहेत त्याची.

0: तर मंडळी, आत्ता झालेली एक गंमत सांगते तुम्हाला. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हळदीचं पान वापरून केलेले पदार्थ, पारंपरिक पदार्थ कोणते कोणते आहेत तुम्ही सांगा. तर मला जे ठाऊक होते त्यापेक्षा वेगळं असं काही अजून उत्तर आलं नाही कोणाचं. बघा, पातोळ्या तर आपण सगळेच जण करतो, मोदकासाठी सुद्धा हळदीच्या पानं ठेवतो, त्यानंतर हळदीच्या पानातले मुटके किंवा उंडे, नंतर हळदीच्या पानातली पानगी, हे सगळं माहितीचं आहे. एकाने सांगितलं तसं की ते खरवस करतात ना छान, तर तो खरवस करताना सुद्धा ते त्या भांड्याला आधी ती ओली हळदीची पानं ठेवतात त्या भांड्यात छान लावून, आणि मग त्यात तो ते खरवसाचं दूध घालतात. तर वा, छान आहे. म्हणजे आता खरवस ज्यांना आवडतो त्यांना तो किती आवडतो हे मी वेगळं सांगायला नको, पण गंमत सांगते तुम्हाला. सुनीताताईंचा फोन आला होता ठाण्यावरून, मला वाटतं त्या बोलत होत्या. हां, तर त्यांनी पण असेच कोकणातले वेगळे वेगळे पदार्थ सांगितले, आणि मग सांगता सांगताना एकदम त्यांना माशांची आठवण झाली, आणि म्हणे हळदीचं पान असतं ना ते घालून बांगडे, आणि मग एकदम त्या नाही नाही नाही नाही नाही नाही सॉरी सॉरी सॉरी श्रावण सुरू आहे असं म्हणून त्या थांबल्या, आणि मला फार हसू आलं. परंतु हो, जी मंडळी चल मासे खाऊ आहेत त्यांना हळदीचं पान म्हटलं की हळदीचं पान आणि बांगडे नावाचा जो मासा असतो त्याची आठवण होतेच होते. आणि ठीक आहे, त्यासाठी सॉरी वगैरे म्हणायची काही गरज नाही, अस्सल खवय्ये असतात ना त्यांना त्या पदार्थाची आठवण ही होतेच त्यावेळी. त्यामुळे मला खूप छान वाटलं तुम्ही, कारण त्यांना असं फार वर्णन करत गेल्या, आणि मग नंतर एकदम त्यांना श्रावण आठवला म्हणून त्या जाऊ दे केलं त्यांनी. पण मी समजू शकते, म्हणजे अगदी मनापासून एकेका पदार्थावर प्रेम करणारे किंवा तितक्याच प्रेमाने स्वयंपाकघरात ते रांधणारी अशी ही जी मंडळी असतात ना, त्यांच्याबद्दल मला विशेष आदर आहे. त्यामुळे हो, हळदीची पानं आता खूप मिळायला लागलेली आहेत, आजूबाजूला दिसतात. आणि मग ती पानं दिसली ना की एरवी भले आपण ठरवलंही नसेल की आज हे करायचं आहे, पण ते हळदीचं पान दिसलं की अरे मग आपण हे करूया. अरे हो, बघा, हे असं बोलता आठवतं, हळदीचं पान दिसलं तसंच तवसाची काकडी पण दिसते. आणि मग धोंडस करता की नाही मंडळी? धोंडस करताना पण करतात ना हळदीचं पान खाली अंथरून, मग छान त्याच्यावर तो धोंडस. मी केलेला मागच्या वेळी आणि मला खूप आवडला. तुम्ही मंडळी करता का, करणार आहात का, मला नक्की सांगा. सध्या मी तुम्हाला पुढचं छानसं गाणं ऐकवते. नाही नाही, त्याआधी एक छोटीशी विश्रांती, मग गाणं.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: Gold, Khara Sona.

आणि रसिक हो, आता वेळ संपत आली आहे युवा तरंगाची, तरीही तुमचे प्रश्न काही संपत नाही आहेत. गौरी, तुला असे छान छान पदार्थ, मग त्यांच्या सगळ्या रेसिपीज ऐकून भूक लागते ना? हो, लागते मला भूक. पण मला कितीही भूक लागली तरी 1 वाजेपर्यंत मी तुम्हाला सोडून कुठेही जात नसते, हो की नाही? त्यामुळे आणखीन एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यासोबतच युवा तरंगची सांगता करूया. 12 वाजता भेटणार आहोत आपण रंजक सफरमध्ये, एक नवीन विषय घेऊन भरपूर गप्पा मारायच्या आहेत.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिक हो निवांत दुपार 100° एक मेगा हर्ट्स वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। दुपारचे 12 वाजतायत मंडळी, तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम रंजक सफर। आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

मंडळी, आपण रंजक सफरची सुरुवात ह्या दोन गीतांनी का केली ह्याचं कारण काही तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही आहे. आज पोळ्याचा सण आहे आणि आपण सगळेच जण ज्यांच्या आयुष्यात शेतीचं, शेतकऱ्याचं आणि अर्थातच शेतकऱ्याचे हे जे जोडीदार आहेत त्यांचं खूप महत्त्व आहे, त्या सगळ्यांनाच आजच्या सणाचं खूप महत्त्व आहे. मुळातच ह्या सणाच्या निमित्ताने आपण मुक्या जनावरांचं संरक्षण करणारी, त्यांना सन्मान देणारी अशी ही जी प्रकृती आहे, हा जो निसर्ग आहे, त्याचाही सन्मान करत असतो. मुळात श्रावण महिना म्हटलं ना की आपण ह्या सृष्टीकडे केवळ सौंदर्य ह्या दृष्टिकोनातून पाहत नाही, तर ही सृष्टी दोन्ही हातांनी किती भरभरून आपल्याला देत असते त्याविषयीची कृतज्ञता सातत्याने व्यक्त करण्याची किती गरज आहे, ही गोष्ट, ही भावना अधोरेखित करणारा असा श्रावण महिना असतो आणि त्यातले हे सगळे सण आणि उत्सव असतात. पण आज रंजक सफरमध्ये आपण आणखीन एका महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. किंबहुना आज मी तुम्हाला एरवी जशी आपण प्रश्नमंजुषा घेतो ना की अमुक एक प्रश्न मी तुम्हाला घालते आणि ह्याचं उत्तर तुम्ही मला सांगा, तर आजचा आपला प्रश्न हा त्या अनुषंगाने किंवा त्या स्वरूपाचा असणार नाही आहे. तर आजचा प्रश्न हा तुम्हाला बऱ्यापैकी बोलायला मिळेल असा प्रश्न आहे, कारण आजचा प्रश्न भावनिक अशा एका आपल्या मनाच्या, म्हणतात ना, त्या तारेला छेडणारा असा प्रश्न आहे आणि तो प्रश्नसुद्धा आजच्या दिनविशेषाशी जोडलेला आहे. आता तो दिनविशेष कोणता हे मला वाटतं पुढचं गाणं जेव्हा मी तुम्हाला ऐकवेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर ओळखलं तर मला तेही आधी सांगा की आजचा दिनविशेष कोणता आहे आणि तुमचा जो प्रश्न आहे आजचा तो त्या अनुषंगानेच असणार आहे हे सुद्धा मी सांगते. पुढचं गाणं ऐकूया.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: आणि मंडळी, तुम्हाला सगळ्यांनाच लक्षात आलं माझा मुद्दा कोणता आहे तो. आज मातृदिवस सुद्धा आहे. म्हणजे बघा ना, की मी मगाशीच म्हटलं की ही प्रकृती किंवा ही धरणी माता जी कायम आपल्याला भरभरून देतच असते, तिच्याविषयीची कृतज्ञता आपण ह्या सणासुदीला व्यक्त करत असतो, ह्या सणावारांच्या निमित्ताने व्यक्त करत असतो. आणि तसंच की जिने आपल्याला जन्म दिला किंवा जे आपल्यासाठी कायम झटत असते, त्या आईसाठी सुद्धा आपल्या मनातलं प्रेम, आपल्या भावना, आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे मातृदिवस. आणि म्हणूनच आज मी म्हटलं ना तुम्हाला की आजचा प्रश्न हा थोडा वेगळ्या स्वरूपाचा असणार आहे. तर माझा प्रश्न असा आहे की आजचा दिवस तुम्ही कसा काय खास करणार आहात, किंवा कधीतरी केला होता असेल, मग भले कॅलेंडरमध्ये मातृदिवस नसेल, पण तरीसुद्धा अशी एखादी खास आठवण जी अजूनही तुम्ही तुमच्या मनाच्या कोपऱ्यात अगदी जपून ठेवली आहेत, की तुमच्या आईसाठी तुम्ही असं स्पेशल काहीतरी केलं होतं. आता स्पेशल असं म्हणण्यातसुद्धा तिकडे असं फार मोठं काही खर्चिक अपेक्षित नाही आहे, पण अगदी साधीशी गोष्ट की जसा आई नेहमी आपल्यासाठी आपल्या आवडीचा खाऊ करत असते, तर कधीतरी भले फसलेला असेल तो पदार्थ, पण तुम्ही तुमच्या आईसाठी काहीतरी केलं आणि तिच्यासाठी तो मुमेंट, तो क्षण एकदम स्पेशल झाला, अशी एखादी छानशी आठवण असेल तर मला जरूर सांगा, मला ऐकायला नक्कीच आवडेल. आणि सध्या तुम्ही हे छानसं गाणं ऐका.

तर मंडळी, आपल्या फोनवरच्या गप्पा रंगतायत आज खूप छान छान अनुभव तुमच्याकडनं ऐकता येत आहेत. एक खूप मजेदार किस्सा आहे. मेघना पोतनीस यांनी मला सांगितलं की त्या लहान असताना जेव्हा बसनी शाळेत जावं यावं लागायचं, तर आता बसच्या तिकिटातले पैसे वाचवून वाचवून त्यांनी तेव्हा असं आईला सरप्राईज दिलं होतं आणि आईचा वाढदिवस साजरा केला होता. त्या म्हणाले असे की खूप आता बसच्या तिकिटाचे पैसे वाचवून असे किती पैसे जमणार. पण मी म्हटलं ना, मुद्दा आपण किती मोठे पैसे खर्च केले किंवा काय हा नाहीच आहे, तर त्या भावनेला किंवा बरेचदा खूप गमती जमती सुद्धा होतात. की जसं मेघना त्यांची बोलता बोलता मला आठवलं की मी असाच एक खूप लहान असताना आईचा वाढदिवस होता किंवा आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आठवत नाही, पण मी केक घरी करायचा प्रयोग केला होता आणि कौतुक वगैरे आईने केलंच. पण त्याच्या आधी आई घाबरली की एवढ्या लहान मुलीने गॅसकडे गेली आणि गॅस पेटवला आणि ह्या सगळ्या गोष्टीचं तिला टेन्शन आलं होतं. तर ते धाडस होतं जे मी करायला नको होतं पण तेव्हा केलं. तर मेघना ताई सांगत होत्या की छोटेसे ते वाटी केक मिळायचे आमच्या इकडे, तसे घेऊन मी आले आणि आईला सरप्राईज दिलं आणि ते सगळा तो दिवस इतका छान आनंदात गेला. आईने खरं बघितलं होतं की काहीतरी काहीतरी ह्या पोरींचं चालू आहे, पण आईने पण असं दाखवलं की मला सरप्राईज मिळालं आणि खूप छान असा तो दिवस साजरा केला त्यांनी. तर असंच असतं, आई आपली स्पेशल मैत्रीण असते, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तिच्यासोबत स्पेशल होऊन जातात.

आणि मंडळी सीमा निनावे यांनी मला फोन केला होता आणि त्यांनी असं सांगितलं की आता इथे आईने अनुभव सांगितलाय बरं का आपल्या लेकीबद्दलचा, की त्यांना सुवासिक फुलं खूप आवडतात आणि एक दिवस त्यांची लेक आली आणि तिने त्यांचे डोळे बंद केले, त्या कुठेतरी घाईत होत्या जायच्या की अगं काय आत्ता काय, असं होतं ना बरेचदा की आपल्याला काहीतरी सुचत असतं आई घाईत असते तर तशीच काहीतरी सिच्युएशन होती. आणि म्हणाली अगं नाही 2 मिनटं थांब, आणि मग तिने तो सुवासिक फुलांचा गजरा आपल्या आईला दिला आणि त्या म्हणाल्या की खूप छान वाटलं मला. तर मी मगासपासून तेच म्हटलं की आपण आपल्या आईसाठी काहीतरी करणं, किंवा मी म्हटलं तसं आयांचे अनुभव की मुलींनी मुलांनी त्यांच्यासाठी काहीतरी करणं, ह्यामध्ये फार मोठं काही असायला हवं असं नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपलं रोजचं जगणं अधिक आनंदी करत असतात आणि अधिक खुलवत असतात.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses, and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: आणि मंडळी, आता एक प्रश्न ही विचारतेच, तुमच्या सगळ्यांची फरमाईश असते. बघा, प्रश्न असा आहे की मनस्पर्शीमध्ये मी तुम्हाला एका अशा चित्रपटातली दोन गाणी ऐकवली आहेत ज्या चित्रपटा एकच शब्द येतो आणि त्या शब्दातली पहिली दोन अक्षरं आई आहेत. बघा, तुम्हाला ओळखता येत आहे का? वेळ फार नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे एखाद दोन गीतापुरताच अवधी आहे. पुन्हा एकदा प्रश्न विचारते, मनस्पर्शीमध्ये मी तुम्हाला एका चित्रपटातली दोन गाणी ऐकवली आहेत आणि तो चित्रपट जो आहे त्यात एकच शब्द आहे त्या चित्रपटाचं नाव आणि त्यातली पहिली दोन अक्षरं आई आहेत. बघा, ओळखता येत आहे का?

आणि मंडळी, मी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता की आपण मनस्पर्शीमध्ये एका चित्रपटातली दोन गाणी ऐकली होती, त्या चित्रपटाच्या एकच शब्द आहे त्याचं नाव, आणि त्या नावाची पहिली दोन अक्षरं आई आहेत. तर योग्य उत्तर फक्त मिलिंद टिपणेस यांनी ओळखलंय. त्या चित्रपटाचं नाव होतं आई शपथ. आणि आता आपण वळूया पुढच्या एका मस्त गाण्याकडे.

चा दगड आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. या दोन्ही देशांचा परस्परांवरचा विश्वास तसंच भारत प्रशांत प्रदेशातली शांतता आणि स्थैर्य यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं या भेटीतून प्रतीत होत असल्याचं सिंग यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि जपान या देशांचा वीर गार्डियन 2026 संयुक्त सराव काल जोधपूर इथं सुरू झाला. हा सराव 2 आठवडे चालणार आहे. पोर्तुगालने भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तत्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काल ही माहिती दिली. गट क मध्ये लिपिक, टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, करसहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान MPSC परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकारांविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या जागी धातूचा स्लॅब कोसळून 12 जण जखमी झाले. कुडासन भागात काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना हा स्लॅब तुटून कोसळला आणि त्याखाली 15 जण दबले गेले. त्यांच्यापैकी सर्वांना बाहेर काढलं असून त्यातल्या जखमी असलेल्या 15 जणांपैकी 3 जणांना किरकोळ उपचारानंतर सोडण्यात आलं तर इतर 12 जणांवर उपचार सुरू आहेत. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी नंतर अपघातस्थळाला भेट दिली. महानगरपालिका, राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल या सर्वांनी अपघातस्थळी दुर्घटनाग्रस्तांच्या सुटकेसाठी सहाय्य केल्याचं त्यांनी सांगितलं. सुटका आणि बचाव दल अपघातस्थळावरचा ढिगारा साफ करून कोणीही बांधकामाखाली दबलं गेलं नसल्याची खातरजमा करून घेत आहे. बिहारमधल्या 14 जिल्ह्यांमधले 40 लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. गेले 5 दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे गंगा, गंडक, कोसी, बुरही गंडक, पुनपुन, बागमती या नद्या विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. नेपाळमध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळेही अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या मदत आणि बचाव कार्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये SDRF 27 आणि NDRF 10 पथकं तैनात करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतानं मदत कार्य सुरू ठेवलं असून आत्तापर्यंत 130 टनांपेक्षा जास्त मदत साहित्य नेपाळमध्ये पाठवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्यक कारवाईसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 8वं विमान 35 टन मदत साहित्य घेऊन काठमांडू इथं पोहोचल्याचं नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं सांगितलं.
भारताचं बोगद्या

नेपाळमधल्या बचाव कार्यातलं तज्ज्ञ पथक आणि नेपाळचं लष्कर यांनी चिलवे आणि लांगतांग इथं बचाव मोहीम हाती घेतली आहे. अवजड यंत्रसामग्री थेट बोगद्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेण्यासाठी तात्पुरता मार्ग तयार करण्याचं काम वेगानं सुरू असून ते 2 ते 3 दिवसात पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. फिलिपीन्समध्ये पालावान प्रांताजवळच्या समुद्रात एका फेरीबोटीला आग लागल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला तर 86 जण बेपत्ता आहेत. फिलिपीन्सच्या तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार MV जून एस्टर ही फेरीबोट या परिसरातल्या कोरोन या प्रसिद्ध पर्यटनस्थळावर पोचत असताना वाटेत तिला आग लागली. या जहाजावर 143 जण होते. आगीतून 43 जणांची सुटका करण्यात आली आहे. चीनच्या आग्नेय भागातल्या जियांगशी प्रांतात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मृतांची संख्या 16 पोचली आहे. इथल्या सुईचुआन काउंटी भागात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसंच सौडेल चक्रीवादळानं धडक दिल्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सुईचुआन काउंटीमधून 18,000 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दुबई इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. महिलांच्या कनिष्ठ आशियाई कप हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री K. राममोहन नायडू यांचं प्रतिपादन. कुख्यात गुंड अबू सालेम याच्या सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. फिलिपीन्समध्ये फेरीबोटीला आग लागून 5 जणांचा मृत्यू तर 86 जण बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 दुपारी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वीणा शुक्ल यांनी गायलेला राग मुलतानी ऐकलात. यांना तबला साथ दिली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती सुप्रिया जोशी यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ये होता है कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे, निवेदन वैखरी जोशी। तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। हे रंब तू गणनायका।
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत। फ्रेंड्स, हे आकर्षण